0: हुक्म उपजे हुक्म समावे हुक्मे देख रंग प्रकार नानक सामे रहा समाई
1: मानवगत पावे
0: पाथर तरावे
1: बिन सास ते राखे।